आगे देखो डौजले पाछे हरियो अंगूर, जिससे उपजे तिसते दिल से काट काट सच परपूर, आपे मेल मिला वही साचे महल हदूर। साए साए तुझ संभला कदे ना विसारे हो, जो जो साहिब मन वसे गुरमुख अमृत पियो, मन तन तेरा तू तई गर्भ निवार।

जियो पिंड सब रास तुम्हारी, तेरा जोर गोपाला जियो, सदा सदा तू है सुखदाई, निव निव लागा तेरी पाई, कार कमावा जे तुझ पावा, जा तू दे दयाला जियो, प्रभ तुम ते लेना तू मेरा गहना, जो तू दे सोई सुख सहना, जिथे रखे बेकुंठ सिथाई, तू सबना के प्रतपाला जियो, सिमर सिमर नानक सुख पाया, आज पहर तेरे गुण गाया, सगल मनोरथ

सुख दाता सेवन सुख पायन गुरमत मन वसावणिया हौ वारी जियो वारी सुख सह समाद लगावणिया जो हर सेवै से सदा सोहै शोभा सुरत सुहावणिया रहाओ सबको तेरा भगत कहाए सही भगत तेरे मन पाए सत बाणी तुदै सलाहन रंग राते भगत करावणिया सबको सके हर जियो तेरा गुरमुख मिले ता चूकै फेरा जा तुद पावै ता नाए रचावै तू आपे नाउ जपावणिया गुरमती हर मन वसाया हरख सोग सब मोह गवाया इक स्यों लिव लागी सधी हर नाम मन वसावणिया भगत रंग राते सदा तेरे चाए नौ निज नाम वखरा मन आए पूरे पाग सतगुर पाया सब दे मेल मिलावणिया तू दयाल सदा सुखदाता तू आपे मेले गुरमुख जाता तू आपे देवे नाम वडाई नाम रते सुख पावणिया सदा सदा साचे तुद सलाही गुरमुख जाता दूजा को नाही एक स्यो मन रहा समाए मन मने मन है मिलावणिया गुरमुख होवे सो सलाहे साचे ठाकुर वे परवाहे नानक नाम वसै।

तू साहिब सरण सुखदाता सत्संगत जप प्रगटावणिया तू ऊंच अथाओ अपार अमोला तू साचा साहिब दास तेरे गोला तू मीरा साची ठकुराई नानक बल बल जावणिया माज महला पंजवा कर दूजा नित नित दया समालिए मूल न मनो।

सब मत बुद्ध होए, मन निर्मल वसे सत सोए, साच वसे साची सब कार, उत्तम करनी शब्द विचार। गुर ते साची सेवा होए, गुरमुख नाम पछाने कोए, जीवे दाता देवन हार, नानक हर नामे लगे प्यार।

अति निर्मल जप हर हर हर मन माचे राम मेरा मन तन भेद लियो हर साचे जिन काल के मुख जगत सब ग्रसिया गुरु सतगुरु के वचन हर हम बाचे रहाओ जिनको प्रीत नाही हर सेती ते साकत मूड नर काचे तिनको जन्म मरण अत पारी विच विष्टा मर मर पाचे तुम दयाल शरण प्रतपालक मोको दीजे दान हर हम जाचे हर के दास दास हम कीचे मन निरत करे करनाचे आपे साहा बड़े प्रभु स्वामी हम बन जा रहे हैं ताचे मेरा मन तन जी।